सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लोह, सच्चे आकार, सच्चे तेरे करने सर विचार, सच्चा तेरा अमर, सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म।